माधुर जाय जाय बुझी आज टूटे आज श्रावणे रामंत्रणे दुवार खापी खने खने घरेर माधुर जाय जाय बुझी आज टूटे आज श्रावणे रामंत्रणे।